का को पावा कै पचे चेता अम चेवे पिछोते तमयं यकय हे क्यों नम्या तालावा हे ये ये हे ये या हे या हे या हे या को नैनम